0: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in वर।

0: रामकृष्ण हरी, तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करत राहावे, सोबत तर नाही पण आपण गेल्यावर हीच कर्म आपलं नाव लौकिक कायम ठेवणार आहे. त्यामुळे जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. म्हणून हसत राहावे. रडल्याने तर अश्रू पण परके होतात आणि हसल्याने परके सुद्धा आपले होतात. रामकृष्ण हरी.
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.

गोव्यातील पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पहिल्यांदा ऐतिहासिक शंखनाद केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील या अत्यंत महत्वाच्या आंदोलनाचं स्मरण म्हणून आजचा दिवस गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन. धावपळीच्या आयुष्यात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कुटुंबासोबत निवांत क्षण घालवण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा हा दिवस पाळला जातो. पुण्यतिथी म्हणजेच शौर्य दिन. मेरी झासी नही दुंगी अशी सिंह गर्जना करत 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या शौर्याचं प्रतीक क्रांतीज्योती राणी लक्ष्मीबाई यांनी 18 जून 1858 रोजी रणभूमीवर वीरमरण स्वीकारलं होतं. त्यांच्या या अफाट शौर्याला आणि बलिदानाला आज देश नतमस्तक होऊन वंदन करतोय. आणि आजची बोधकथा. 1857च्या युद्धात जेव्हा राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चोहोबाजूने शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं, राणीसाहेब, शत्रूचं सैन्य आपल्यापेक्षा खूप मोठं आहे, आपण मागे हटलेलं बरंच. राणी लक्ष्मीबाई अत्यंत बाणेदारपणे म्हणाल्या, सैन्य किती मोठं आहे याने फरक पडत नाहीये, आपल्या मनातील स्वाभिमान आणि शौर्य किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. रणांगणातून मागे हटून गुलामी पत्करण्यापेक्षा लढता लढता वीर मरण आलं तरी ते अधिक भूषणावह असेल. तात्पर्य हेच, आयुष्यात संकट कितीही मोठी आणि बलाढ्य असली तरी धैर्यानं आणि स्वाभिमानाने त्यांचा सन्मान केला तर इतिहास तुमची दखल सुवर्णाक्षरांनी घेतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीचा त्याग करून अन्यायाविरुद्ध संकटाविरुद्ध धैर्याने उभे राहता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. श्रोते हो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रीराम समर्थ 18 जून परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी कामक्रोधाचे विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूर वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल, कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःचीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे

साधन होते आहे ते सद्गुरु किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी. आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंच प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय.

0: Hershey Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे ती पीक उत्पादनाचं माध्यम, अध्यात्मामध्ये आपण तिला असंही म्हणू शकतो की कार्येशी मंत्री करणीशु दासी भोजेशु माता शयनेशु रंबा धर्मानुकूला क्षमया धरित्री। की सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण खोट्यावरची गायच तिला समजतो। अनेक वर्षापासून आपण शेती करत असताना जे माध्यम वापरलेलं आहे ते म्हणजे जमीन, आणि या जमिनीवर आपण जेव्हा पीक घेतो तर त्या जमिनीला आपल्यापासून काय अभिप्रेत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं, आणि त्याकरता तिचं परीक्षण करणं गरजेचं असतं। या परीक्षणामध्ये एक महत्त्वाची बाब आहे सामू, की जमिनीचा सामू आपण जर वेळोवेळी तपासून घेतला आणि त्यानुसार आपण पिकाचं नियोजन केलं किंवा त्यानुसार आपण खताचं व्यवस्थापन जर केलं किंवा त्यानुसार आपण आपल्या शेती पद्धतीचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला फायदा होऊ शकतो। तर हा नेमका सामू काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया। सामू हा शब्द जो आहे आपण बऱ्याच वेळा जमिनीच्या संदर्भात वापरतो, परंतु याविषयी थोडंसं आपल्याला खोलवर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं सामू म्हणजे काय। द्रावणाचा आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे सामू, हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला पीएच असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा प्युशिशियन्स डिहायड्रोजन अशी त्याच्याला आपण संज्ञा देत असतो। सामू मोजण्यासाठी पीएच मीटरवर तो मोजला जातो, त्याचा निर्देशांक 0 ते 14 असा असतो। जमिनीची आम्लता तसे विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो। सामू जेव्हा 6.5 कमी असल्यास अशी जमीन आम्लधर्मीय अशा प्रकारची समजली जाते, आणि अशी जमिनी अतिपावसाच्या कोकण भागामध्ये किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यात आढळतात। आणि 6.5 ते 7.3 जो निर्देशांक असतो त्याला आपण न्यूट्रल किंवा मराठीमध्ये उदासीन सामू असं संबोधतो। आणि मातीचा सामू 6.5 ते 7.3 जर असेल तर उदासीन असेल तर अशा जमिनीमध्ये बहुतांश अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध होतात, आणि अशा प्रकारचा सामू बहुतांश पिकांना फायदेशीर असतो। सर्वच पिकांची वाढ चांगली होण्याकरता आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे जमिनीचा सामू हा मोजणं गरजेचं आहे। जमीन आम्लयुक्त जर असेल तर अशा पिके जमिनीमध्ये भात नागली ही पिकं जी आहेत, आणि विम्लयुक्त जमिनीमध्ये कापूस ऊस गहू कांदा वांगी इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात। सामू हा जमिनीचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे चांगल्या जमिनीच्या सामूत एकदम बदल होत नाही, परंतु आम्ल जमिनीत चोपन जमिनीत सुधारणा न केल्यास सामूमध्ये बदल आढळतो। त्यासाठी आम्ल जमिनीमध्ये चुना शेण खतात मिसळून जर टाकला तर चोपन जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून जर टाकलं तर हळूहळू हा जमिनीचा सामू आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तसा बदलून घेऊ शकतो, पण याच्यामध्ये हळूहळू बदल आपण करू शकतो। त्यामुळे जमिनीची जी सुधारणा होते ती सामूवर आधारित आपल्याला केल्या जाऊ शकते, आणि त्याच्याकरता जमिनीचं परीक्षण हे फार गरजेचं असतं। म्हणून माती परीक्षण ज्याला आपण असं म्हणतो विशेषतः सामूकरता आपण केलं पाहिजे, आणि त्याच्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची सोय उपलब्ध आहे। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी मातीचा नमुना नेऊन तो तपासून आपल्या जमिनीचा सामू काय आहे तो जाणून घेतला पाहिजे। जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे, मातीच्या कणाची संरचना आहे, सूक्ष्मजीवांची वाढ आहे, या सर्वांवर सामूचा परिणाम होतो। अति आम्ल किंवा अतिचोपन जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं व जमिनीची घडण बिघडते। त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर पीकनिहाय शिफारशीप्रमाणे केला पाहिजे। तृणधान्य पिकांना 5 टन प्रति हेक्टर, भाजीपाला पिकांना 10 टन प्रति हेक्टर, ऊस किंवा नगदी पिकांना 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। या खताची उपलब्धता कमी असल्यास 2 ते 3 वर्षातून एकदा दहींच्या किंवा दाकाची लागवड करून ते 1.5 ते 2 महिन्याचं असताना जमिनीत गाडलं पाहिजे। अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सामूसुद्धा नियंत्रित करण्यासाठीसुद्धा मदत होऊ शकतो। सामू मूल्याची जेव्हा आपण वर्गवारी करतो तर अति किंवा जास्त विम्लधर्मी जमीन जी आहे त्याच्यामध्ये 9.1 जास्त सामू असतो, जास्त विम्लधर्मीय जमिनीमध्ये 8.5 ते 9 सामू असतो, मध्यम विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.9 ते 8.4 हा सामू असतो, कमी विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.4 ते 7.8 सामू असतो, उदासन जमिनीमध्ये 6.6 ते 7.3 सामू असतो, कमी आम्लधर्मीय जमिनीमध्ये 6.1 ते 6.5 हा वर्गवारी त्याची येते, मध्यम आम्लयोग्य जमीनमध्ये 5.6 ते 6 येते, आणि जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 5.1 ते 5.5 सामू असतो आणि अतिशय जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 4.5 ते 5 अशा प्रकारचं सामू मूल्य जे असतं जमिनीचं ते वर्गवारीमध्ये आपण शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे की याच्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपला सामू किती आहे ते पाहून घ्यायचा, त्याच्यानुसार पिकांचं व्यवस्थापन करायचं, त्यानुसार सेंद्रिय पदार्थाचा वापर करायचा, आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चुना किंवा जिप्सम ज्या ज्या जमिनीचा प्रकार जसजसा असेल आणि आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचा, म्हणजे आपल्याला फायदा होईल. आणि त्याकरता जमिनीचा सामू तपासण्याची सुविधासुद्धा कृषी विज्ञान केंद्र क्रडा येथे आहे. म्हणून योग्य वेळी नमुना घेऊन या, तो तपासा आणि त्याच्यानुसार पिकांचं नियोजन करा. नमस्कार.
0: कृषी संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही. हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे. ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे. तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे. ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे. तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे. या समस्येचं हे उत्तर आहे. आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी. या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीने जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल. कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल. हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल. येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे. वेदांतही असंच म्हणतो. प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको. वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे. आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो. पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं. केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं. जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंड्यासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं. परिस्थितीच्या ओघात प्रवाहपतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं. त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल. पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे. आपण कर्म करायलाच हवं. खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वाहवणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो. ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो. ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो. एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो. ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं. त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो. दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो. तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो. तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो. तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे. आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल. मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील. मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग. ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही. आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे. हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे. ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे. वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल 0 येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए।
4: अच्छा तू मला ये कथ सांग, तो स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग।
5: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग।

श्रोते हो हसी का हंगामा कहकहों का खजाना ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।

0: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
1: Hee hee hee.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्यतरंग, स्वरअनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: भाऊजी आओ भाऊजी कुठे गेलते हो?
1: वहिनी नमस्कार. मेळाव्यात गेलतो ना वाशिमले.
0: कायचा मेळावा होता?
1: वधूवर मेळावा होता.
0: आणि तुमचं कोण आहे तिथं लग्नाचं?
1: आपली पोरगी आहे ना वहिनी.
0: किती वर्षाची आहे?
1: 28.
0: बापा बापा बापा, हाताला कुरकून टाकलंच नाही का तुम्ही? तिचं झोपले होते काय बापा तुम्ही?
1: मी 4 वर्षापासून पोरगा पाहून राहिलो वहिनी, पण योगच येत नाही.
0: कसं काय बरं?
1: पोरगा पसंत येते पण देवक जुळत नाही. आमचं देवक गायीचं शेपूट आहे, आम्हाला बकरीच्या शेपटाला चालते, कुत्र्याच्या शेपटाला चालते, पण गायीच्या चालत नाही ना.
0: कुत्र्याच्या शेपटाला एकही सापडला नाही का?
1: एक सापडला, इंजिनियर पोरगा होता. साऱ्याची पसंती झाली, पण पोराच्या बापानं मंधातच खुसपट काढलं ना.
0: काय म्हणे होतो?
1: पोराची आणि पोरीची कुंडली जुळत नाही म्हणे.
0: काय राजा कुंडल्या घेऊन बसले? सुधारा ना आता तरी, कॉम्प्युटरचं युग आहे ना. अशा जर कुंडल्या पाहत राहायचं ना तर पोरीचं लग्न अजून 5 वर्ष होणार नाही बाबा. मग तिचे पांढरे केसात दुसरं परण्या नवरा पाहून देसान का काय बाबा? मग
1: हे कुंडलीच लसांड मध्येही पटत नाही वहिनी, पण लोकांसाठी करा लागते ना.
0: बस करा आता, कुंडल्या गुंडाळून ठेवा. पोरा पोरीची पसंती झाली की दणकण मुरकून टाकायचा बार, दुसरं काय.
1: तसाच विचार सुरू आहे, पण पोरगा ही माया ध्यानात आहे, पण कुळ मंदात येऊन राहिलं ना.
0: आता कुळ म्हणजे आता काय झालं बरं?
1: आम्ही 96 कुळी हाव, पण पोरगा जरासा हलका निघून राहिला.
0: आबायातून पडले का काय तुम्ही? एक म्हणते आम्ही 96 कुळी, दुसरा म्हणते 97 कुळी, म्हणजे ठस्सन सावकाराची आणि ओयनी काचकुराची. अंगणातला तुराट्याचा कूळ जसाच्या तसा आहे अजून.
1: मले तुमचं म्हणणं पटते, सार्याला पटलं पाहिजे ना.
0: तुम्ही पक्के राहा, तुम्ही पक्के असले की सार्याला पटते, पटवायचं कामच राहत नाही.
1: आता काय सांगू तुम्हाला, पोर फाऊ फाऊ मी थकलो ना. 30-40 हजार फिरण्यात गेले माये.
0: बापा बापा बापा बापा बापा,
1: पोरगा येते सोबत 10-12 आणते, जीवन खाऊन जाते, आपण इकडे वाट पाहतो आणि निरोप खाई येतच नाही.
0: हा कुटा ना आता बंद करा बरं भाऊजी, चहा पाण्यावर पोरगी दाखवत जा. घरच्या बाईले किती कुटाना पुरते हो? हा ताट जमा करा, वाट्या आणा, गिलास आणा, मसाला वाटा, 4-5 भाज्या करा, चटण्या करा, आणि ते रानबुके काला मोडू मोडू जेवतात, संड फुकतात आणि पोरीला नापसंत करून जातात. किती जीवावर येते माणसाची?
1: भयंकर जीवावर येते वहिनी.
0: याच्या पुढे घरच्या बाईला त्रास बिलकुल देत जाऊ नका भाऊजी, मी तुम्हाला सांगून राहिली हो. घरी पोरगी दाखवत जा आणि हॉटेला चहा घ्यायला नेत जा. जिया खायचा लाळ बंद करून टाका आता तुम्ही हो. आणि तुम्ही पोरगा पाहिले जायचं असल तर घरूनच जेवून जात जा बर.
1: मायासारखा उपाशी राहते, पण बाकीच्या भुका लागतात.
0: सोयरीक पाहले एवढा गायठा कायले न्या लागते हो भाऊजी? हा माम भाऊ, फुई भाऊ, चुलत भाऊ, दूध भाऊ, बाजीरावचे म्हातारे बुढे बुढे धरून नेतात तुम्ही. बुढ्याला दिसत नाही, ऐकू येत नाही, तरी उतरून उतरून गाडीत टाकतात. काय कामच नाही, 17 जण नेले की होणार असतं का काम कोणतं? याच्या पुढे कामाचे माणसं नेत जा बर, जास्तीचे माणसं सोबत नका नेत जाऊ.
1: पोराले प्रश्न विचारायला म्हातारा माणूस लागते ना.
0: शिकल्या सवरल्या कम्प्युटर वाले आजकालचे पोर पोरी वक्रावरचा म्हातारा त्यांना काय विचारिनो? हा त्या म्हाताऱ्याला काय समजते फोतर? पोराईले प्रश्न विचारू देत जा, आणि ज्याले बायको करा लागते, जिला नवरा करा लागते, त्यांनाच पुढे घालत जा.
1: तुमची गोट पटली मले.
0: पटली ना भाऊजी माई गोष्ट?
1: हो ना.
0: मग आता एक काम करा.
1: काय?
0: तुमच्या जवळची ती कुंडली आणा इकडं
1: घ्या,
0: आणि त्याची पुंगी करा आणि आळ्यावर द्या टाकून, आणि त्या कुत्र्याचं शेपूट आणि वानिराचं शेपूट, बस करा आता ते नाटक. असे जर बारीक पाहत राहायचं तर पोरगी म्हातारी होईन, पण तिचं लग्न होणार नाही.
1: बरोबर आहे वहिनी, बरोबर आहे.

0: पोरी डायरेक्ट टू होम, घरावर छत्री बसवली की डायरेक्ट फाऊन घ्या, माझ्या पोरानं घेऊन दिली. पोरगा तिकडं नोकरीवर असते आणि आम्ही दोघ बुडाबुडी घरी राहतो ना.
1: आबा आबा, किती चॅनल दिसतात त्याच्यावर?
0: लग दिसतात इंग्लिश, मद्रासी, कन्नड, दिवसभर सिनेमे दिसतात. आम्ही रात्री 12-1 वाजलो सिनेमे पाहतो.
1: आणि आबा, डोळ्याने दिसते का तुम्हाला?
0: मले तस दिसत नाही, खरं सांगतो बाई तुले चष्मा घालून पाहतो, पण तुझ्या जीवले काही दिसत नाही.
1: मग काय पाहते बुढी?
0: बुढीले दिसत नाही पण ऐकू येते ना.
1: बापरे, मस्त दिसते राजा बा, है ना? असं वाटते की आपण गावात नाही, डायरेक्ट हाँगकाँगले खाऊ. मस्त फॉरेनच्या बाया दिसतात, फराक वाले, है ना?
0: असंच असते दिवसभर, म्हणून मी रात दिवस टी व्ही पुढे बसतो, आठी जेवतो, आठी झुलकी मारतो, निमेला ती मस्त पिक्चर पाहत बसतो. मी एकटाच पाहतो ना.
1: बा, तुम्हाला म्हातारपणात लय गुण सुटले हो आता.
0: म्हातारा झालो म्हणून काय माणसानं फाऊ नये का?
1: बाबा
0: अगं,
1: पाव पाव, त्या माणसानं बाईचे कपडे घातलेत बाबा.
0: अगं, ते इंग्लिश चॅनल असते, माणूस बाईचे कपडे घालते, बाई माणसाचे घालते, आणि कोण्या कोण्या टाईम आले त्याले कपडे घालायला वेळच भेटत नाही ना.
1: या टीव्हीत आपल्या खेळातलं काय दिसत नाही का बाबा? हा, गाई गोंधण नसते, जेवणाची पाटी नसते, येती बुवाची जत्रा बी नसते, सळा सारून नसते. हे सारं चॅनल हाल सेशन लोकांसाठीच असते काय हो आबा?
0: तू फक्त पाहून घे.
1: पाहूनच राहिली. आता हे हिंदी चॅनल पहा बर, याच्यावर कोणत्या बातम्या दाखवतात? आप देखिए इंसान की 10 फुट लंबी दाढी, 4 फुट की मिसी, कांच खाने वाला आदमी, खड़े गोटे खाने वाली औरत, 2 कुत्तों की लड़ाई, 6 पैरों वाली बकरी, एक कई कामाची बातमी नाही, फक्त माणसाले गुंतून ठेवतात, दुसरं काय?
0: आता तेच म्हणते तर ते मोठे वरचे की याच्यावर 200 चॅनल फुकट दाखवू.
1: हे फुकट चॅनल म्हणजे गुंगीची गोळी वय आबा. वाटते की हे रिकामे लोक भाववाडीचा मोर्चा काढतील, कापसाले भाव मांगतील, त्याच्यापेक्षा त्याले टीव्हीतच गुंतून ठेवा. म्हणून हे धसकट काढलं, घरावर छत्री लावा, घरावर छत्री लावा, फुकट पहा. तुमचे पोट्टे 12वीत नापास होऊ द्या, पण मजा मारून घ्या, दुसरं काय?
0: दुसरं चॅनल लावणं पडते.
1: हेच लावलं पा, गाणं पा गाणं.

0: मतलब जी सब मांगना रे भाई, चश्मा कुटी है मैं जे लो के चश्मा दे
1: कुटी ठेवता हो तुम्ही अबा चश्मा।
0: हां तू छोटा पलंग आ वो
1: बरोबर पा बरोबर पा।
0: अरे अरे अबे मतलब चश्मा जो काय दिसत नाही ना,
1: दिसत नाही। पाहू नका मग बसा पलंगावरच।
0: मग कसा पाहू पलंग खाली फाय, लवकर फाय गण सुरू झालं ना।
1: पलंग खाली दिसत नाही।
0: मग कुठे गेला लेखाचा?
1: तुम्ही नाणी ठेवला काय?
0: नाही आची होता मले भूत लेका काय गाणं चाललं
1: मस्त नाचून राहिली कॅटरी।
0: चष्मा फाय ना गुदर माझ्या तोंडात पाणी सोडून राहिली कवची
1: कुठे पाहू मी नाही पाहत
0: खिडकीत पाय ना नाही तर खंडावर पाय गाणं चालू आहे ना पोरी
1: नाही
0: मग कुठी लागला
1: तो काय तुमचा चष्मा हाय
0: कुठली हाय
1: तुमच्या कपाळावरती
0: चष्मा दिसला गाणं खतम झालं आता आलं काय पाहू घंटी
1: बुढ्या म्हातारा झाला तरी आवड गेली नाही आजूक टीव्ही पाहायची
0: काय म्हणलं
1: काय नाही तुमच्यासारखे रिकामे बुढे पाहतात चॅनल म्हणून हे सुरू आहे दुसरं गाणं पा करा डोळ्याची शांती ओ बाबा गाय सुटली तुमची अंगणातली दाय खाऊन राहिली
0: एवढं गाणं फावत
1: सत्या नाच केला या टीव्हीनं वारे वा बुढा साठा गेला पण काटा नाही गेला आजूक टीव्ही पाहायचा

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणे सुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: अच्छा, तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: वाईट वाटतं.
1: गोविंदा म्हणाला, इतके काय असे माझ्याजवळ, साध्या गोष्टी मी सांगतो, वेडे आहेत लोक झाले. श्याम म्हणाला,
0: ते तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून सांगता ना, ते टाकाऊ वाटतं. स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केलं असं होईल, ती फसवणूक होईल. आपणास जे त्याज्य आणि अयोग्य वाटतं ते आपणास लोकांना कसं बरं देता येईल,
1: भिकानं विचारलं.
0: शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा, त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात.
1: गोविंदा म्हणाला,
0: हे पहा, आलेच म्हातार बाबा, या इकडे बसा.
1: राम म्हणाला,
2: इकडेच बरे आहे, असं इथं बसतो.
1: म्हातार बाबा म्हणाले, श्याम कर सुरुवात आता. राजा म्हणाला, सारी मंडळी उत्सुक झाली. श्यामची कथा सुरू झाली, त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली. मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे, तिथं इंग्रजी शिकावयास ठेवलं. मामांकडून मी दिवे लावून आलो होतो, थोडे दिवस घरी वेद शिकत होतो, पण वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचं ठरवलं. 1-2 ता माझे शिक्षण झालेलं होतं. दापोली मोठा सुंदर गाव आहे, तिथली हवा फार आरोग्यदायक आहे, तिथून समुद्र 4 कोस दूर आहे. दापोलीस ही मैदान आहेत, एका काळी इथं इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दाबोली असंही म्हणतात. या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला, आता हल्ली काप दाबोली असं म्हणतात. तसं पाहिलं तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला. नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीनं बुडविले, फारच मोठी चूक होती ती. आंग्रे यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता. इंग्रजांच्या या आरमाराचा आंग्रेयांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता. शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नानं आरमार उभारलं होतं. पूर्वी म्हणजे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, पण या महापुरुषानं आरमाराचं महत्व ओळखलं होतं. ज्याचा दर्या त्याचं वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेलं आहे. पण नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली. इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला त्यात बानकोट दापोली तालुक्यातील बंदर काठी गाव होती. पण याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबी तलवार गाजविणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी अमरण झगडणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव, त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे, 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे, महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील, स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक आणि गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील. दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहेत, सुरूचे दाट जंगल आहे, त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो. काजूची झाडंही खूप आहेत, उन्हाळ्यात असे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात. दापोलीच्या आजूबाजूची गावं म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घरं आहेत. दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती. दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यात गाजले होते. मिशनची शाळा टेकडीवर होती, आजूबाजूला कलमी आंब्याची झाडं भरपूर होती, फारच रम्य दिसे शाळा. या शाळेत मी जाऊ लागलो. दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता. मी एवढे चालून जाईल की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता, पण एक दिवस चालत गेलो. त्यावेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचा आणि दिवे लागेपर्यंत घरी पोहोचायचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावायचा आणि सोमवारी पहाटे सुटून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावायचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो, जणू मला जगात कोणी

0: नाही असं त्या दिवशी वाटत होतं। माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे। कधी कधी एकदम मनात येते की खरोखरच कोण आहे आपल्याला या जगात। अनेकदा मी रडलोय काही कारण नसावं आणि एकदम डोळे भरून यावे, हृदय सदगदीत व्हावं असे अनुभव मला आलेले आहेत। मी म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत। लहानपणापासून सहानुभूती आणि प्रेम यांचा मी भुकेला होतो। जणू या दोन वस्तू मला मिळालेल्या नव्हत्या, शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो। मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल, पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल। हे जीवन आहे जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते। वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसं प्रेम पाहिजे। सोडा वॉटरची बाटली फोडली की फसफस पाणी बाहेर येतं असले क्षणभर उतू जाणारे, पण दुसऱ्या क्षणी न दिसणारे प्रेम जीवनाला टवटवी, सौंदर्य, उल्हास देऊ शकत नाही। त्या दिवशी या प्रेमासाठी जणू मी भुकेला होतो। मी घरची प्रेमाची हवा खाण्यासाठी निघालो। लोकमान्य टिळक म्हणत असत,
1: मी सिंहगडावर 2 महिने जाऊन राहतो, 2 महिने तेथील शुद्ध आणि स्वच्छ हवा, ती हवा मला वर्षभर पुरते।
0: माझीही जणू तशीच स्थिती होती। दर 8 दिवसांनी घरी जावयाचे आणि घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे। या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे आणि घरी जावयाचे। पण आज मला समजतंय की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे। अंकुर लहान असता प्रखर उन्हात वाळू दिलं नाही, जळू दिलं नाही, त्याला पाणी घातलं, सुकू दिलं नाही, तर तो अंकुर फुटेल। बाळपणी प्रेम मिळालं नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात, त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही। मनुष्य घेतो तेच देतो।

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्रामगीता चिंतन भाग 15। भगवान गौतम बुद्धांचे जीवनचरित्राचे अचूक सिद्धांत समोर ठेवून या भागाचे चिंतन करताना एक गोष्ट समोर येते, संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। तेव्हा वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लोक वशीकरण पंचकातील प्रचार महिमा या विषया संबंधाने भगवान बुद्धांचे पंचशिलाचे विशेष चिंतन केले आहे। चोरी करताना काही वाटत नाही, पण लपविण्यासाठी सगळं खोटंच बोलावं लागते, त्या पैशाला वाम मार्ग लागतो, प्राणी हिंसा करून मांसाहार करतो, त्यात दारूशिवाय मजा वाटत नाही। बाटली म्हटलं की बुद्धी भ्रष्ट झाली, म्हणजे परस्त्रीचा हौशी तो होतो। तेव्हा वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, आला पैसा खर्च झाला, सिनेमे तमाशे पाहण्यात गेला, त्यातून उरला काही त्याला उत्तम मार्ग लागेना। दारू गांजा भांग अफीम काही पैसा सट्ट्यात जातो, काही विभागनीस लागतो व्यभिचारा, असं चित्र समाजात निर्माण होऊ नये यासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जे अभियान राबविले त्याचा परिणाम आजही त्यांनी स्वतः स्थापन केलेली संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे देशातील 25,000 शाखेचे लाखो लोक व्यसनमुक्त प्रामाणिकपणे सुंदरतेने जीवन जगत आहेत। काही या नावावर भगवी टोपीधारी भजन करणारे विष्णी दिसतात, ते या विचाराचे संस्काराचे श्रद्धावान नाही, त्यांच्याबद्दल विचार करण्याचे कारणही नाही, कारण ते दानव पक्षाचे मानव दिसतात, पण ते तेजस्वी सात्विक नसतात। तेव्हा सदाचारी सद्वर्तनी समाज हितासाठी सतत झटणारे त्याग पूर्ण वृत्तीचे प्रचारक भिक्कूंची मोठ्या संख्येने भगवान बुद्धांनी जगाच्या इतिहासात सर्वप्रथम निर्मिती केली। त्यासाठी भगवान बुद्धांचा फार मोठा त्याग आहे। राज्य वैभव राजमहल पत्नी आणि तानुल्या मुलाला सोडून ते वनात गेले, बोधी वृक्षाखाली बसून वर्षानुवर्षे साधना केली। जातक वनात असताना कितीतरी वर्षानंतर एका घरी भिक्षा घेत असत, लोक सन्मानाने त्यांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण द्यायचे। एकदा काशीचा नगरशेठ म्हणाला, भगवान मी बाह्यदृष्टीने फार मोठा असूनही ज्ञानाने फार लहान आहो, अनुभवानी लहान आहो। तेव्हा माझ्यासारख्या तत संसारी जीवाला असं वाटणं सहज आहे की आपल्यासारख्या अधिकारी सत्पुरुषांनी माझ्या दारात यावं, पावन होईल माझं जीवन आणि माझा संसार। आपण भिक्षेला याल? भगवान गौतम बुद्ध म्हणाले, ठीक आहे येऊ आम्ही। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कमंडूल घेऊन भगवान गौतम बुद्ध त्या नगरशेठच्या घरी जातात, अंगणात बसले आहेत। नगरशेठनी त्यांचं स्वागत यथामती उरकलं आणि भिक्षेत देण्यासाठी जी केशर कस्तुरी मिश्रित खीर तयार केली होती ती घेऊन तो आला। विचारलं, भगवान कशात वाढू? बुद्ध बोलले, या कमंडलूत वाढा। तो जेव्हा वाढायला गेला तेव्हा तो कमंडलू आतून मातीने भरलेला असलेला त्याला दिसला। तो म्हणतोय, भगवान यात खीर वाढली तर ती खाण्याच्या उपयोगी येणार नाही, तो मातीने भरलाय। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ठीक आहे माझं लक्ष नाही। उठले, कमंडलू घेतला, दोन चार पाण्याने स्वच्छ केला आणि पुन्हा ठेवला। नगरशेठनी त्यात खीर वाढली आणि हातात कमंडलू घेऊन ते जायला लागले। काही अंतर गेल्यानंतर नगरशेठ म्हणतोय, भगवान आपण आलात अत्यंत आनंदाने, समाधान वाटलं, परंतु तुमच्या वाणीतले आशीर्वादाचे चार शब्द जर आम्हाला ऐकायला मिळाले तर जीवन पावन झाल्याचं सिद्ध होईल। परत भगवान गौतम बुद्ध मागे आले आणि खाली बसले। नगरशेठला म्हणतात, तुला आता आशीर्वाद हवाय? हा भगवान। तेव्हा माझ्या एका लहानशा प्रश्नाचं उत्तर द्या नगरशेठ। प्रश्न विचारला, तुम्ही खीर आणल्यानंतर पहिल्यांदा या कमंडलूत का वाढली नाही? तो म्हणतोय, भगवान तो मातीने भरला होता, मग मी त्यासाठी काय केलं? तुम्ही दोन चार पाण्याने धुतला आणि स्वच्छ करून पुन्हा ठेवला, आणि गोष्ट खरी आहे? म्हणले, हो। मगच तुम्ही त्यात खीर टाकली ना? जर मातीने भरलेल्या कमंडलूत तुम्ही खीर टाकली असती तर ती खाण्याच्या उपयोगा पडली नसती। असंच आहे नगरशेठ, आशीर्वाद जो सत्पुरुषांना द्यायचा असतो तो आशीर्वाद घेणाऱ्याच्या अंतकरणापर्यंत पोहोचत असते, आणि जसा हा कमंडलू मातीने भरलाय तसं त्याचं अंतकरण रूप कमंडलू काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार भांडण तंटे व्यसन मांसाहार हे सगळं जर भरलं असेल तर आशीर्वाद देऊनही काही उपयोग होणार नाही। आशीर्वाद देणं देणाऱ्याच्या हातात आहे, पण घेणाऱ्याच्याही हातात तो असावा। म्हणून कमंडलू जसा स्वच्छ केला तसं तुमचं अंतकरण तुमचं मन तुम्हाला आध्यात्मिक साधनेद्वारा स्वच्छ करावं लागेल, मगच आशीर्वादाचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होईल, अन्यथा शक्य हो। भगवान गौतम बुद्ध बोलले की नगरसेठ, जोपर्यंत पूर्व दिशेला लाली निर्माण होत नाही तोपर्यंत सूर्योदय होतच नसतो। वाढलेल्या किंवा पेटलेल्या झाडावर पाखरू कधीही बसत नसते. हिरव्या झाडावर किंवा ज्या झाडाचं फळ शाखेवर आलं असेल तिथं मात्र पाखरांचे थवेच्या थवे येतात. त्यांना कधी बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. तसं आशीर्वाद घेणाऱ्याचं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर त्याला आशीर्वाद मागण्याची गरज उरत नसते. आशीर्वाद देणारे सत्पुरुष त्याचा शोध घेत फिरत असतात. वंदनीय महाराज लिहितात, जनी कर्तव्य न करिता संत लाभ न देती आयता, त्यांच्या नुसत्या उपदेशाचा मंत्र घेता मोक्ष होतो म्हणू नये. आमचे आशीर्वादाचे लक्षण, पोरांनी करावे मार्गदर्शन, त्या फळवावे कार्य करुण, याशी आशीर्वाद बोलती. एकदा ते स्वतःच्या घरी भिक्षे करता गेले होते. त्यांची पत्नी म्हणाली, महाराज तुमच्या सारखाच दिसायला आहे हो आमच्या घरातले व्यक्ती, कितीतरी वर्ष झाले ते निघून गेले, जर कुठं मिळतील भेटतील तर त्यांना सांगा की तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा वाट पाहून राहिले आहे घरी, एकदा तरी त्यांच्या भेटीला जा. त्या माऊलीचं बोलणं ऐकून भगवान गौतम बुद्ध त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले की तो मीच आहे. बुद्धांची पत्नी म्हणते आहे की जोरानं बोलू नका, तुम्हाला पहिल्यांदाच मी ओळखलं की तुम्ही तेच आहात. परंतु तो समोर जो खेळून राहिला त्याला चुकून कळता कामा नाही की तुम्ही त्याचे बाप आहात. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, का की तुम्ही आम्हाला आणि त्याला लहानपणी टाकून निघून गेले, काय कमावलं? भगवान गौतम बुद्ध म्हणतात, बोधिसत्वाची मला प्राप्ती झाली, आत्मज्ञान प्राप्त झालं. हे सगळं करण्यासाठी घरदार आणि हे सगळं सोडावं लागते? भगवान गौतम म्हणतात, बुद्ध म्हणतात, अजिबात नाही. मग तुम्ही का आम्हाला सोडून गेलात? हे सगळं प्राप्त झाल्यावरच कळलं सोडण्याची गरज नाही म्हणून गेलो. तरी बुद्धांची पत्नी म्हणते आहे की तरी मी इथं स्थिर राहणार नाही, हे मी सगळं सहन केलं, परंतु दुसऱ्याची मुलगी सून म्हणून जेव्हा या घरात येईल ती कधीही ह्या गोष्टी सहन करणार नाही. हाच काळ पुढे भविष्यात राहील याची खात्री नाही, म्हणून मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही त्या राहुलचे बाप आहात हे त्याला कळता कामा नये. भगवान गौतम बुद्ध निमूटपणे आणि निघून गेले. असो, त्यांनी भिक्कूंना आज्ञा केली की जो व्यक्ती मिळेल त्याला सोबत घ्यावं व धम्म प्रचार करा. एका प्रचारकाला एक व्यक्ती भेटला. तो अगदी जंगलाच्या कडेला असलेलं ते गाव एका झाडाखाली बसलाय आणि तो प्रचारक भिक्कू म्हणतोय की बाबा तुम्ही भगवान गौतम बुद्धांचं नाव ऐकलं? तो म्हणतोय की नाही. काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, त्यांचा विचार खूप सुंदर आहे, समाजात त्याची जागृती होणं आवश्यक आहे, ते आपण केला पाहिजे. तो व्यक्ती म्हणतोय की तुला धंदे नाही आहे, तू जा तू कर, मला काही त्याशी घेणे देणे नाही, चल निघून जा इथून. तेव्हा तो भिक्खू प्रचारक परत आश्रमात आला आणि भगवान गौतम बुद्धांना म्हणाला की भगवान तुम्ही आज्ञा केली होती जो व्यक्ती मिळेल त्याला सोबत घ्या आणि प्रचाराला लागा. तेव्हा तो व्यक्ती असा असा बोललाय. भगवान गौतम बुद्धांनी विचारलं की तो कुठे बसला होता? म्हणे झाडाखाली. कशावर बसला होता? एक फाटक पोतं होतं. दिसायला कसा होता? रोड होता. आवाज कसा होता? क्षीण होता. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ठीक आहे, आता त्याच व्यक्तीकडे चला, दोन पोळ्या बांधून घे सोबत, बेसन आणि पोळी, कांदा आणि थंड पाणी घे सोबत. हे सगळं सोबत घेतलं आणि त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचले. भगवान गौतम बुद्ध समोर झाले, बाबा जेवण करा. त्यांनी जेवण केलं, पाणी प्या, थंड पाणी पिला. भगवान गौतम बुद्धांच्या सोबत पूर्वीचाच तो असलेला भिक्खू प्रचारक पाहला आणि आता ते बोलायला लागले, आता सांग मित्रा काय काम करावं लागते, आता सांग. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले की अरे, ज्या व्यक्तीला सोबत घ्यायची आहे त्याची अवस्था पाहणं महत्वाचं आहे, तेव्हाच तो व्यवस्थेकडे जाईल. याच ठिकाणी हा भाग आपण समाप्त करूया. उर्वरित
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
3: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
4: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
0: हाय, मी आरजे स्वरा. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
1: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार?
0: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्यघर .gov.in वर।
3: हरे

रामकृष्ण हरी, तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करत राहावे, सोबत तर नाही पण आपण गेल्यावर हीच कर्म आपलं नावलौकिक कायम ठेवणार आहे. त्यामुळे जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही. म्हणून हसत राहावे. रडल्याने तर अश्रू पण परके होतात आणि हसल्याने परके सुद्धा आपले होतात. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. 18 जून हा दिवस भारतीय इतिहासात क्रांती आणि अस्मितेचा एक सुवर्ण दिवस मानला जातो. गोवा क्रांती दिन. जून 1946 रोजी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीविरुद्ध पहिल्यांदा ऐतिहासिक शंखनाद केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील या अत्यंत महत्वाच्या आंदोलनाचं स्मरण म्हणून आजचा दिवस गोवा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन. धावपळीच्या आयुष्यात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन कुटुंबासोबत निवांत क्षण घालवण्याचं महत्व पटवून देण्यासाठी आजचा हा दिवस पाळला जातो. पुण्यतिथी म्हणजेच शौर्य दिन. मेरी झासी नहीं दूंगी अशी सिंह गर्जना करत 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या शौर्याचं प्रतीक क्रांतीज्योती

लक्ष्मीबाई यांनी 18 जून 1858 रोजी रणभूमीवर वीरमरण स्वीकारलं होतं. त्यांच्या या अफाट शौर्याला आणि बलिदानाला आज देश नतमस्तक होऊन वंदन करतोय. आणि आजची बोधकथा, 1857 युद्धात जेव्हा राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चोहोबाजूने शत्रूने हल्ला केला तेव्हा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितलं, राणीसाहेब, शत्रूचं सैन्य आपल्यापेक्षा खूप मोठं आहे, आपण मागे हटलेलं बरंच. राणी लक्ष्मीबाई अत्यंत बाणेदारपणे म्हणाल्या, सैन्य किती मोठं आहे याने फरक पडत नाहीये, आपल्या मनातील स्वाभिमान आणि शौर्य किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. रणांगणातून मागे हटून गुलामी पत्करण्यापेक्षा लढता लढता वीर मरण आलं तरी ते अधिक भूषणावह असेल. तात्पर्य हेच, आयुष्यात संकट कितीही मोठी आणि बलाढ्य असली तरी धैर्यानं आणि स्वाभिमानाने त्यांचा सन्मान केला तर इतिहास तुमची दखल सुवर्णाक्षरांनी घेतो. श्रोते हो, प्रत्येक दिवस शुभ असतो. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनातल्या भीतीचा त्याग करून अन्यायाविरुद्ध संकटाविरुद्ध धैर्याने उभे राहता तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. श्रोते हो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

श्रीराम समर्थ 18 जून परमार्थात गुप्ततेची जरुरी असते. वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे, कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म आणि जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी कामक्रोधाचे विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की त्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते, कारण आधी वासना आणि त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूर वाटते, त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले, पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल, कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी, कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःची सुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी आणि आपल्या हातून जे साधन होते आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी. आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात, औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कोणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे. बाहेरून प्रपंच प्रपंची दिसावे, पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय.

0: Hershey Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आपली जी जमीन आहे ती पीक उत्पादनाचं माध्यम, अध्यात्मामध्ये आपण तिला असंही म्हणू शकतो की कार्येशी मंत्री, करणीशु दासी, भोजीशु माता, शयनीशु रंभा, धर्मानुकूला क्षमया धरित्री। की सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपण खोट्यावरची गायच तिला समजतो। अनेक वर्षापासून आपण शेती करत असताना जे माध्यम वापरलेलं आहे ते म्हणजे जमीन, आणि या जमिनीवर आपण जेव्हा पीक घेतो तर त्या जमिनीला आपल्यापासून काय अभिप्रेत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं गरजेचं असतं, आणि त्याकरता तिचं परीक्षण करणं गरजेचं असतं। या परीक्षणामध्येही एक महत्त्वाची बाब आहे सामू, की जमिनीचा सामू आपण जर वेळोवेळी तपासून घेतला आणि त्यानुसार आपण पिकाचं नियोजन केलं, किंवा त्यानुसार आपण खताचं व्यवस्थापन जर केलं, किंवा त्यानुसार आपण आपल्या शेती पद्धतीचं व्यवस्थापन केलं, तर आपल्याला फायदा होऊ शकतो। तर हा नेमका सामू काय आहे त्याच्याविषयी जाणून घेऊया। सामू हा शब्द जो आहे आपण बऱ्याच वेळा जमिनीच्या संदर्भात वापरतो, परंतु याविषयी थोडंसं आपल्याला खोलवर जाऊन जाणून घेणं गरजेचं आहे की नेमकं सामू म्हणजे काय। द्रावणाचा आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे सामू। हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर तो अवलंबून असल्याने त्याला pH असं इंग्रजीमध्ये म्हणतात, किंवा प्युशिशियन्स डिहायड्रोजन अशी त्याच्याला आपण संज्ञा देत असतो। सामू मोजण्यासाठी pH मीटरवर तो मोजला जातो, त्याचा निर्देशांक 0 ते 14 असा असतो। जमिनीची आम्लता तसे विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो। सामू जेव्हा 6.5 पेक्षा कमी असल्यास अशी जमीन आम्लधर्मीय अशा प्रकारची समजली जाते, आणि अशी जमिनी अतिपावसाच्या कोकण भागामध्ये किंवा गडचिरोलीसारख्या भागामध्ये किंवा भंडारा जिल्ह्यात आढळतात। आणि 6.5 ते 7.3 पर्यंतचा जो निर्देशांक असतो त्याला आपण न्यूट्रल किंवा मराठीमध्ये उदासीन सामू असं संबोधतो। आणि मातीचा सामू 6.5 ते 7.3 जर असेल तर उदासीन असेल तर अशा जमिनीमध्ये बहुतांश अन्नद्रव्य हे पिकांना उपलब्ध होतात, आणि अशा प्रकारचा सामू बहुतांश पिकांना फायदेशीर असतो। सर्वच पिकांची वाढ चांगली होण्याकरता आपण आम्लविम्ल निर्देशांक म्हणजे जमिनीचा सामू हा मोजणं गरजेचं आहे। जमीन आम्लयुक्त जर असेल तर अशा पिकांमध्ये जमिनीमध्ये भात, नागली ही पिकं जी आहेत, आणि विम्लयुक्त जमिनीमध्ये कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिकं चांगली येऊ शकतात। सामू हा जमिनीचा पायाभूत गुणधर्म असल्यामुळे चांगल्या जमिनीच्या सामूत एकदम बदल होत नाही, परंतु आम्ल जमिनीत, चोपण जमिनीत सुधारणा न केल्यास सामूमध्ये बदल आढळतो। त्यासाठी आम्ल जमिनीमध्ये चुना शेणखतात मिसळून जर टाकला, तर चोपण जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून जर टाकलं, तर हळूहळू हा जमिनीचा सामू आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याच्यामध्ये करू शकतो किंवा तसा बदलून घेऊ शकतो, पण याच्यामध्ये हळूहळू बदल आपण करू शकतो। त्यामुळे जमिनीची जी सुधारणा होते ती सामूवर आधारित आपल्याला केल्या जाऊ शकते, आणि त्याच्याकरता जमिनीचं परीक्षण हे फार गरजेचं असतं। म्हणून माती परीक्षण ज्याला आपण असं म्हणतो विशेषतः सामूकरता आपण केलं पाहिजे, आणि त्याच्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथे त्याची सोय उपलब्ध आहे। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी या ठिकाणी मातीचा नमुना नेऊन तो तपासून आपल्या जमिनीचा सामू काय आहे तो जाणून घेतला पाहिजे। जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे, मातीच्या कणाची संरचना आहे, सूक्ष्मजीवांची वाढ आहे, या सर्वावर सामूचा परिणाम होतो। अति आम्ल किंवा अति चोपण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होतं व जमिनीची घडण बिघडते। त्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर पीकनिहाय शिफारशीप्रमाणे केला पाहिजे। तृणधान्य पिकांना 5 टन प्रति हेक्टर, भाजीपाला पिकांना 10 टन प्रति हेक्टर, ऊस किंवा नगदी पिकांना 25 टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत देणं गरजेचं आहे। या खताची उपलब्धता कमी असल्यास 2 ते 3 वर्षातून एकदा दहींच्या किंवा दाकाची लागवड करून ते 1.5 ते 2 महिन्याचं असताना जमिनीत गाडलं पाहिजे। अशा प्रकारे सेंद्रिय कर्बाचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर सामूसुद्धा नियंत्रित करण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकतो। सामूमूल्याची जेव्हा आपण वर्गवारी करतो तर अति किंवा जास्त विम्लधर्मी जमीन जी आहे त्याच्यामध्ये 9.1 पेक्षा जास्त सामू असतो, जास्त विम्लधर्मीय जमिनीमध्ये 8.5 ते 9 सामू असतो, मध्यम विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.9 ते 8.4 हा सामू असतो, कमी विम्लधर्मीय जमिनीमध्ये 7.4 ते 7.8 सामू असतो, उदासन जमिनीमध्ये 6.6 ते 7.3 सामू असतो, कमी आम्लधर्मीय जमिनीमध्ये 6.1 ते 6.5 हा वर्गवारी त्याची येते, मध्यम आम्लयोग्य जमीनमध्ये 5.6 ते 6 येते, आणि जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 5.1 ते 5.5 सामू असतो, आणि अतिशय जास्त आम्लधर्मीय जमिनीमध्ये 4.5 ते 5

0: अशा प्रकारचं अमलाची सामूल्य जे असतं जमिनीचं ते वर्गवारीमध्ये आपण शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून आपण जे आहे की याच्यामध्ये जमिनीचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि त्याच्यानुसार आपला सामू किती आहे ते पाहून घ्यायचा, त्याच्यानुसार पिकांचं व्यवस्थापन करायचं, त्यानुसार सेंद्रिय पदार्थाचा वापर करायचा, आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली चुना किंवा जिप्सम ज्या ज्या जमिनीचा प्रकार जसजसा असेल आणि आवश्यकता असेल तर शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली करायचा, म्हणजे आपल्याला फायदा होईल. आणि त्याकरता जमिनीचा सामू तपासण्याची सुविधासुद्धा कृषी विज्ञान केंद्र क्रडा येथे आहे. म्हणून योग्य वेळी नमुना घेऊन या, तो तपासा आणि त्याच्यानुसार पिकांचं नियोजन करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: तुम्ही काय किंवा मी काय किंवा आणखी कोणी काय, आपण कोणीच काहीच नाही। हे सर्व काही त्या प्रभूच्या मालकीचं आहे, सर्व काही प्रभूचं आहे। ईश उपनिषदाचा प्रारंभीचा मंत्रच आपल्याला प्रत्येक वस्तूत भगवंताची प्रतिष्ठा करायला सांगत आहे। तुम्ही ज्या संपत्तीचा उपभोग घेत आहात तिच्यात भगवान विद्यमान आहे। तुमच्या मनात ज्या इच्छा उठतायत त्यात तो वसत आहे। ज्या वस्तू विकत घेऊन तुम्ही आपली ती इच्छा पूर्ण करत आहात त्या वस्तूतही तो विराजत आहे। तुमच्या सुंदर वेशभूषेत, तुमच्या मोहक अलंकारांमध्ये तोच विराजमान आहे। या समस्येचं हे उत्तर आहे। आपण या दिशेने विचार करायला हवा, ही अशी भावना बाळगायला हवी। या दिव्य चक्षूंनी, या ब्रह्मदृष्टीने जगाकडे बघू लागल्यावर सगळा देखावाच बदलून जाईल। कारण जशी दृष्टी तशीच सृष्टी। तुम्ही जर आपल्या प्रत्येक हालचालीत, आपल्या बोलण्या चालण्यात, आपल्या शरीरात, आपल्या सर्व गोष्टींमध्ये भगवंताची स्थापना कराल तर उभं दृश्यच पालटून जाईल। हे जग दैन्याचं वाटण्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वर्ग बनून जाईल। येशूंनी असं म्हटलंय की स्वर्गाचं राज्य तुमच्या अंतर्यामीच आहे। वेदांतही असंच म्हणतो। प्रत्येक थोर धर्माचार्यही असंच म्हणतो, ज्याला बघण्यासाठी डोळे आहेत तो बघो, ज्याला ऐकण्यासाठी कान आहेत तो ऐको। वेदांत सप्रमाण सिद्ध करून देतो की आपण ज्या सत्याच्या सारखे शोधात आहोत ते सत्य नित्य सिद्ध असून सदा आपल्या जवळच आहे। आपल्या अज्ञानामुळे आपल्याला वाटत असतं की आपण ते हरवलंय आणि म्हणून रडत ओरडत ते शोधण्याच्या धडपडीत आपण जगभर भटकत असतो, पण वस्तुतः ते सदा आपल्या हृदयातच वर्तमान असतं। केवळ तिथेच ते आपल्याला सापडू शकतं। जगाचा त्याग करा ह्या उपदेशाचा जर आपण तो जुना रुक्ष स्थूल अर्थ घेतला तर त्याचा अर्थ असा होईल की मग आपण कर्माला रामराम ठोकायचा, आळशी बनून चिखलाच्या पेंडासारखं बसून राहायचं, कसलाही विचार करायचा नाही, कोणतंही काम करायचं नाही, उलट दैववादी होऊन जायचं। परिस्थितीच्या ओघात प्रवाह पतिताप्रमाणे सारखं इतस्ततः व्हायचं, निसर्गाच्या नियमांचे बंदे गुलाम होऊन बसायचं आणि सारखं कसंतरी कुठंतरी भरकटत असायचं। त्या उपदेशाच्या चुकीच्या अर्थानं हा अनर्थ ओढवेल, पण हा मुळी त्या उपदेशाचा खरा अर्थच नव्हे। आपण कर्म करायलाच हवं। खोट्या फसव्या वासनांनी बेबंद वाहवणाऱ्या या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहिती असतं? स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो? जो आपल्या वासनांनी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर कर्म करत असतो। ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करत असतो। ज्याला कर्मापासून कसल्याही लाभाची आस नसते तोच कर्म करत असतो। एखाद्या सुंदर चित्राचा आस्वाद खरोखर कोण घेत असतो? विकणारा की ते नुसतं साक्षीवृत्तीनं पाहणारा? विक्रेता आपल्या हिशेबातच गर्क असतो, ते केवढ्याला विकलं जाईल आणि त्यावर नफा किती मिळेल या विचारातच दंग असतो। त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात। त्याचं लक्ष लिलावाच्या बोलींकडेच असतं, त्या कशा कशा वाढतायत हेच तो बघत असतो। दर किती झपाट्याने वाढतो आहे हे ऐकण्यात तो गुंग असतो। तो त्या चित्राचा आस्वाद घेणार केव्हा? विकण्याचा किंवा विकत घेण्याचा कसलाही इरादा नसलेला माणूसच तिथे उभं राहून त्या चित्राचा खरा आस्वाद घेऊ शकतो। तो नुसता त्या चित्राचं सौंदर्य बघत उभा राहतो आणि मनमुराद आनंद लुटतो। तद्वतच हे आपलं विश्व ब्रह्मांडही एक चित्र आहे आणि ज्यावेळी वासना लयाला जातील त्यावेळीच माणूस या जगाचा आस्वाद घेऊ शकेल आणि त्यावेळीच हे विकणं आणि विकत घेणं थांबेल। मालकीच्या या भ्रामक कल्पना नाहीशा होतील, मग कर्ज देणारा लोपेल, विकत घेणारा लोपेल, विकणारा लोपेल आणि उरेल फक्त सुंदर चित्रासारखं हे आपलं जग। ईश्वरासंबंधी या पुढच्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर कल्पना मला कुठेही आढळलेली नाही आणि ती कल्पना अशी की परमेश्वर हा एक महान कवी आहे, प्राचीन कवी आहे, हे समग्र विश्व त्याचं काव्य आहे। ते तो अनंत आनंदाच्या शाईनं नाना श्लोकात, नाना वृत्तात, नाना छंदात लिहितो आहे। वासना सोडून देऊ तेव्हाच आपण त्या आनंदघन प्रभूच्या या विश्वकाव्याचा नीट अर्थ लावायला आणि त्याचा रस चाखायला समर्थ होऊ. मग आपल्या दृष्टीला सर्व काही दिव्य दिसू लागेल, सर्व काही ब्रह्ममय दिसू लागेल. आपण ज्यांना काळबेरे आणि अपवित्र समजत होतो ते सगळे कानेकोपरे, सगळे आडमार्ग, अवघी अंधारी ठिकाणं मग दिव्य रूप धारण करतील, ब्रह्मस्वरूप होऊन जातील. ती आपलं खरं स्वरूप मग आपल्याला उघड करून दाखवतील. मग आपण स्वतःला हसू आणि हे उमजू की हे सगळं रडणं ओरडणं केवळ पोरांचा खेळ आहे आणि आपण सदैव साक्षीप्रमाणे उभे असून तो खेळ पाहतो आहोत. म्हणून आपापली कर्म करा असं वेदांताचं आपल्याला सांगणं आहे.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस ने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7-7 हजारांचं विजेचं बिल सुद्धा यायला लागलं। बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे। मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे। यावेळी तर बसूनच घेतो, जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए।
4: अच्छा तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग।
5: मी काय म्हणतो, हास्य तरंग स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग।

श्रोते हो हसी का हंगामा, खहखहों का खजाना, ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे हास्य तरंग।

0: कार्यक्रमात आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करत आहोत.
1: Hee hee hee hee hee.

श्रोते हो, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व श्रोत्यांना एक निवेदन, एक आवाहन. श्रोते हो, आजचा कार्यक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला छान गमतीदार, मजेदार, लज्जतदार, विनोदी चुटकुले, विनोदी किस्से तुम्ही आम्हाला पाठवा, जेणेकरून पुढच्या कार्यक्रमात तुमच्या पत्रांवर आधारित हा विनोदी कार्यक्रम आम्ही तयार करू. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, एका पोस्ट कार्डवर तुमचा विनोद आपल्या नावासहित पत्त्यासहित आम्हाला जरूर जरूर पाठवा. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता: कार्यक्रम हास्य तरंग, स्वर अनंत FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, पाठवाल ना पत्र? काय म्हणता, पत्ता पुन्हा एकदा सांगायचा? तर ठीक आहे, पत्ता परत सांगू पण कार्यक्रमाच्या शेवटी. आता मग तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: भाऊजी आओ, भाऊजी कुठे गेलते हो?
1: वहिनी नमस्कार, मेळाव्यात गेलतो ना वाशिमले।
0: कायचा मेळावा होता?
1: वधूवर मेळावा होता।
0: आणि तुमचं कोण आहे तिथं लग्नाचं?
1: आपली पोरगी आहे ना वहिनी।
0: किती वर्षाची आहे?
1: 28।
0: बापा बापा बापा, हाताला कुरकून टाकलंच नाही का तुम्ही तिचं? झोपले होते काय बापा तुम्ही?
1: मी 4 वर्षापासून पोरगा पाहून राहिलो वहिनी, पण योगच येत नाही।
0: कसं काय बरं?
1: पोरगा पसंत येते पण देवक जुळत नाही। आमचं देवक गायीचं शेपूट आहे, आम्हाला बकरीच्या शेपटाला चालते, कुत्र्याच्या शेपटाला चालते, पण गायीच्या चालत नाही ना।
0: कुत्र्याच्या शेपटाला एकही सापडला नाही का?
1: एक सापडला, इंजिनियर पोरगा होता, साऱ्याची पसंती झाली, पण पोराच्या बापानं मंधातच खुसपट काढलं ना।
0: काय म्हणे होतो?
1: पोराची आणि पोरीची कुंडली जुळत नाही म्हणे।
0: काय राजा कुंडल्या घेऊन बसले? सुधारणा आता तरी, कॉम्प्युटरचं युग आहे ना, अशा जर कुंडल्या पाहत राहायचं ना तर पोरीचं लग्न अजून 5 वर्ष होणार नाही बाबा। मग तिचे पांढरे केसात दुसर परण्या नवरा पाहून देसान का काय बाबा? मग
1: हे कुंडलीच लसांड मलेही पटत नाही वहिनी, पण लोकांसाठी करा लागते ना।
0: बस करा आता, कुंडल्या गुंडाळून ठेवा, पोरा पोरीची पसंती झाली की दणकण मुरकून टाकायचा बार, दुसरं काय।
1: तसाच विचार सुरू आहे, पण पोरगा ही माया ध्यानात आहे, पण कुळ मंदात येऊन राहिलं ना।
0: आता कुळ म्हणजे आता काय झालं बरं?
1: आम्ही 96 कुळी हाव, पण पोरगा जरासा हलका निघून राहिला।
0: आबायातून पडले का काय तुम्ही? एक म्हणते आम्ही 96 कुळी, दुसरा म्हणते 97 कुळी, म्हणजे ठस्सन सावकाराची आणि ओयनी काचकुराची। अंगणातला तुराट्याचा कूळ जसाच्या तसा आहे अजून।
1: मले तुमचं म्हणणं पटते, सार्याले पटलं पाहिजे ना।
0: तुम्ही पक्के रहा, तुम्ही पक्के असले की सार्याला पटते, पटवायचं कामच राहत नाही।
1: आता काय सांगू तुम्हाले, पोर फाऊ फाऊ मी थकलो ना, 30-40 हजार फिरण्यात गेले माहे।
0: बापा बापा बापा बापा बापा,
1: पोरगा येते सोबत 10-12 आणते, जीवन खाऊन जाते, आपण इकडे वाट पाहतो आणि निरोप खाई येतच नाही।
0: हा कुठं ना, आता बंद करा बरं भाऊजी, चहा पाण्यावर पोरगी दाखवत जा, घरच्या बाईले किती कुटाना पुरते हो? ताट जमा करा, वाटे आणा, गिलास आणा, मसाला वाटा, 4-5 भाज्या करा, चटण्या करा, आणि ते रानबुके काला मोडू मोडू जेवतात, संड फुकतात, आणि पोरीले नापसंत करून जातात। किती जीवावर येते माणसाची,
1: भयंकर जीवावर येते वहिनी।
0: याच्या पुढे घरच्या बाईले त्रास बिलकुल देत जाऊ नका भाऊजी, आम्ही तुम्हाला सांगून राहिली हो। घरी पोरगी दाखवत जा आणि हॉटेलला चहा घ्यायला नेत जा। जिया खायचा लाळ बंद करून टाका आता तुम्ही, हो आणि तुम्ही पोरगा पाहिले जायचं असल तर घरूनच जेवून जात जा बर।
1: मायासारखा उपाशी राहते पण बाकीच्या आईले भुका लागतात।
0: सोयरीक पाहिले एवढा गायठा कायले न्या लागते हो भाऊजी? हा माम भाऊ, फुई भाऊ, चुलत भाऊ, दूध भाऊ, बाजीरावचे म्हातारे बुढे बुढे धरून नेतात तुम्ही। बुढ्याले दिसत नाही, ऐकू येत नाही, तरी उतरून उतरून गाडीत टाकतात, काय कामच नाही। 17 जण नेले की होणार असत का काम कोणतं? याच्या पुढे कामाचे माणसं नेत जा बर, जास्तीचे माणसं सोबत नका नेत जाऊ।
1: पोराले प्रश्न विचारायला म्हातारा माणूस लागते ना।
0: शिकल्या सवरल्या कम्प्युटर वाले आजकालचे पोर पोरी वक्रावर म्हातारा त्यांना काय विचारिन? त्या म्हाताऱ्याला काय समजते फोतर? पोराईले प्रश्न विचारू देत जा, आणि ज्याले बायको करा लागते, जिला नवरा करा लागते, त्यांनाच पुढे घालत जा।
1: तुमची गोट पटली मले?
0: पटली ना भाऊजी माई गोष्ट?
1: हो ना।
0: मग आता एक काम करा,
1: काय
0: तुमच्या जवळची ती कुंडली आणा इकडं
1: घ्या,
0: आणि त्याची पुंगी करा, आणि आळ्यावर द्या टाकून, आणि त्या कुत्र्याचं शेपूट आणि वानिराचं शेपूट, बस करा आता ते नाटक। असे जर बारीक पाहत राहायसान तर पोरगी म्हातारी होईन, पण तिचं लग्न होणार नाही।
1: बरोबर आहे वहिनी, बरोबर आहे।

0: काय आणलं हो आबा?
1: लिटीयाचं वय पुरी डायरेक्ट टू होम. घरावर छत्री बसवली की डायरेक्ट फाऊन घ्या. माझ्या पोरानं घेऊन दिली. पोरगा तिकडं नोकरीवर असते आणि आम्ही दोघ बुडाबुडी घरी राहतो ना.
0: आबा आबा, किती चॅनल दिसतात त्याच्यावर?
1: लय दिसतात. इंग्लिश, मद्रासी, कन्नड, दिवसभर सिनेमे दिसतात. आम्ही रात्री 12-1 वाजलो की सिनेमे पाहतो.
0: आणि आबा, डोळ्याने दिसते का तुम्हाला?
1: मले तसं दिसत नाही. खरं सांगतो बाय, तुले चष्मा घालून पाहतो पण तू आजीले काही दिसत नाही.
0: मग काय पाहते बुढी?
1: बुढीले दिसत नाही पण ऐकू येते ना.
0: बापरे, मस्त दिसते राजा बा, है ना? असं वाटते की आपण गावात नाही, डायरेक्ट हाँगकाँगलेच हाव. मस्त फॉरेनच्या बाया दिसतात, फराकवाले, है ना?
1: असंच असते दिवसभर. म्हणून मी रात दिवस टी व्ही पुढे बसतो. आठी जेवतो, आठी झुलकी मारतो, निमेला ती मस्त पिक्चर पाहत बसतो. मी एकटाच पाहतो ना.
0: आबा, तुम्हाला म्हातारपणात लय गुण सुटले हो आता.
1: म्हातारा झालो म्हणून काय माणसानं फाऊ नये का?
0: बाबा
1: माणूस बाईचे कपडे घालते, बाई माणसाचे घालते. आणि कोण्या कोण्या टाईमाले त्याले कपडे घालायला वेळच भेटत नाही ना.
0: या टीव्हीत आपल्या खेड्यातलं काय दिसत नाही का बाबा? हा, गाई गोंधण नसते, जेवणाची पाठी नसते, येती बुवाची जत्रा बी नसते, सळा सारून नसते. हे सारं चॅनल हाल सेशन लोकांसाठीच असते काय हो आबा?
1: तू फक्त पाहून घे.
0: पाहूनच राहिली. आता हे हिंदी चॅनल पहा बर, याच्यावर कोणत्या बातम्या दाखवतात. अब देखिए इंसान की 10 फुट लंबी दाढ़ी, 4 फुट की मिसी, कांच खाने वाला आदमी, खड़े गोटे खाने वाली औरत, 2 कुत्तों की लड़ाई, 6 पैरों वाली बकरी, एक ही काम की बात में ना, फक्त मानसले गुंतुन ठेवतात. दुसरे काय हो
1: आता? तेच म्हणते तो ते मोठे वरचे की याच्यावर 200 चॅनल फुकट दाखवू.
0: हे फुकट चॅनल म्हणजे गुंगीची गोळी वय आबा. वाटते की हे रिकामे लोक भाववाडीचा मोर्चा काढतील, कापसाले भाव मांगतील. त्याच्यापेक्षा त्याला टीव्हीतच गुंतून ठेवा म्हणून हे धसकट काढलं. घरावर छत्री लावा, घरावर छत्री लावा, फुकट पहा. तुमचे पोट्टे 12वीत नापास होऊ द्या, पण मजा मारून घ्या. दुसरं काय?
1: दुसरं चॅनल लावणं पडते.
0: हेच लावलं पा. गाणं पहा, गाणं.

0: मतलब जी सब मांगना रे भाई, चश्मा कुटी आ माय गेलो का चश्मा दे
1: कुटी ठेवता हो तुम्ही आबा चश्मा।
0: हां सुन छोटा पलंग आ वो
1: बरोबर पा बरोबर पा।
0: अरे अरे अबे मतलब चश्मा जो काय दिसत नाही ना,
1: दिसत नाही पाहू नका बस पलंगावर।
0: मग कसा पाहू पलंग खाली फाय लवकर फाय गण सुरू झालं ना,
1: पलंग खाली दिसत नाही।
0: मग कुठी गेला लेकाचा?
1: तुम्ही नाणी ठेवला काय?
0: नाही आची होता मले भूत लेका काय गाणं चाललं
1: मस्त नाचून राहिली कॅटरी।
0: चष्मा फायना गुदर माझ्या तोंडात पाणी सोडून राहिली कवची
1: कुठे पाहू मी नाही पाहत
0: खिडकीत पाय ना नाही तर खंडावर पाय गाणं चालू आहे ना पोली
1: नाही
0: मग कुठी लागला
1: तो काय तुमचा चष्मा हाय
0: कुठली हाय
1: तुमच्या कपाळावरती
0: चष्मा दिसला गाणं खतम झालं आता आलं काय पाहू घंटी
1: बुढ्या म्हातारा झाला तरी आवड गेली नाही अजून टीव्ही पाहायची
0: काय म्हणल
1: काय नाही तुमच्यासारखे रिकामे बुढे पाहतात चॅनल म्हणून हे सुरू आहे दुसरं गाणं पा करा डोळ्याची शांती। ओ बाबा गाय सुटली तुमची अंगणातली दाय खाऊन राहिली
0: एवढं गाणं फावत
1: सत्या नाच केला या टीव्हीनं वारे वा बुढा साठा गेला पण काटा नाही गेला अजून टीव्ही पाहायचा

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना यार परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हंसी तरंग सुनिए.
2: आता तुम्हाला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.
4: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव सात्विक प्रेमाची भूक। काय सुरुवात करणार रे गोविंदा? श्यामनं विचारलं।
1: थोडा वेळ थांबाव, ते म्हातार बाबा अजून आले नाहीत तर त्यांना वाईट वाटतं,
0: गोविंदा म्हणाला। इतके काय असे माझ्याजवळ, साध्या गोष्टी मी सांगतो, वेडे आहेत लोक झाले, श्याम म्हणाला।
1: ते तुम्हाला चांगलं वाटतं म्हणून सांगता ना, ते टाकाऊ वाटतं, स्वतःला टाकाऊ वाटत असूनही जर सांगत असला तर तुम्ही ते पाप केलं असं होईल, ती फसवणूक होईल। आपणास जे त्याज्य आणि अयोग्य वाटतं ते आपणास लोकांना कसं बरं देता येईल,
0: भिकानं विचारलं।
1: शिवाय लोकांची श्रद्धा असते तर ती का दुखवा, त्यांना तुमच्या ऐकण्यात आनंद वाटत असेल म्हणून ते येतात, येण्यास उत्सुक असतात,
0: गोविंदा म्हणाला।
1: हे पहा, आलेच म्हातार बाबा, या इकडे बसा,
0: राम म्हणाला।
2: इकडेच बरे आहे, असं इथं बसतो,
1: म्हातार बाबा म्हणाले। श्याम कर सुरुवात आता,
0: राजा म्हणाला। सारी मंडळी उत्सुक झाली, श्यामची कथा सुरू झाली, त्याची हृदयंगम मुरली वाजू लागली। मला माझ्या वडिलांनी आमच्या गावापासून 6 कोसावर दापोली म्हणून एक गाव आहे तिथं इंग्रजी शिकावयास ठेवलं। मामांकडून मी दिवे लावून आलो होतो, थोडे दिवस घरी वेद शिकत होतो, पण वडिलांनी इंग्रजी शिकवण्याचं ठरवलं। 1-2 ता माझे शिक्षण झालेलं होतं। दापोली मोठा सुंदर गाव आहे, तिथली हवा फार आरोग्यदायक आहे, तिथून समुद्र 4 कोस दूर आहे। दापोलीस ही मैदान आहेत, एका काळी इथं इंग्रजांची पलटण होती म्हणून दापोलीस कॅम्प दाबोली असंही म्हणतात। या कॅम्प नंतर काप असा अपभ्रंश झाला, आता हल्ली काप दाबोली असं म्हणतात। तसं पाहिलं तर माझा तालुका इंग्रजांच्या ताब्यात इतर महाराष्ट्रात आधी गेला। नानासाहेब पेशव्यांनी आंग्रे यांचे आरमार इंग्रजांच्या मदतीनं बुडविले, फारच मोठी चूक होती ती। आंग्रे यांच्या आरमाराचा इंग्रजांना पायबंद होता, इंग्रजांच्या या आरमाराचा आंग्रे यांनी अनेकदा अरबी समुद्रात पराभव केला होता। शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयत्नानं आरमार उभारलं होतं, पूर्वी म्हणजे एक होडकूही अरबी समुद्रात फिरकत नव्हते, पण या महापुरुषानं आरमाराचं महत्व ओळखलं होतं। ज्याचा दर्या त्याचं वैभव हे सूत्र त्यांच्या राजनीतीत सांगितलेलं आहे, पण नानासाहेबाने इंग्रजांच्या मार्गातील ही अडचण आपणहून दूर केली। इंग्रजांनी आंग्रयांचे आरमार नाहीसे करण्यात जी मदत केली त्याचा मोबदला म्हणून जो मुलूख मिळाला त्यात बानकोट दापोली तालुक्यातील बंदरकाठी गाव होती, पण याच तालुक्यातील वेळास गावचे मनसुबी तलवार गाजविणारे नाना फडणवीस, याच तालुक्यात स्वातंत्र्यासाठी अमरण झगडणारे केसरीचे संपादक गीता रहस्याचे कर्ते लोकमान्य टिळक यांचा गाव, त्याचप्रमाणे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड उभारणारे 3 मुली घेऊन हिंगण्यास आश्रम काढणारे महिला विद्यापीठाचे संस्थापक कर्मवीर कर्वे हे याच तालुक्यातील, स्वाभिमानी विश्वनाथ नारायण मंडलिक आणि गणित विशारद रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे याच तालुक्यातील। दापोलीच्या आजूबाजूला जंगलही खूप आहेत, सुरूचे दाट जंगल आहे, त्यातून वारा वाहू लागला म्हणजे समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज कानावर पडतो। काजूची झाडंही खूप आहेत, उन्हाळ्यात असे काजू झाडावर हंड्या झुंबरासारखे डोलत असतात। दापोलीच्या आजूबाजूची गावं म्हणजे सृष्टी सौंदर्याची माहेर घरं आहेत। दापोलीची इंग्रजी शाळा त्यावेळेस मिशनची होती, दापोलीचे छात्रालय एकेवेळी मुंबई इलाक्यात गाजले होते, मिशनची शाळा टेकडीवर होती, आजूबाजूला कलमी आंब्याची झाडं भरपूर होती, फारच रम्य दिसे शाळा। या शाळेत मी जाऊ लागलो। दापोलीहून माझा गाव 6-6.5 कोस होता, मी एवढे चालून जाईल की नाही याचा मला आत्मविश्वास नव्हता, पण एक दिवस चालत गेलो,
1: त्यावेळेपासून मी दर शनिवार रविवारी घरी जाऊ लागलो. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटली की मी घरी निघावायचा आणि दिवे लागेपर्यंत घरी पोहोचायचा. रविवारचा दिवस घरी आईच्या प्रेममय सहवासात घालवावायचा आणि सोमवारी पहाटेच उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीस शाळेत जावायचा. एका शनिवारी मी असाच घरी जावयास निघालो. त्या दिवशी मी जरा खिन्न आणि दुःखी होतो. जणू मला जगात कुणी नाही असं त्या दिवशी वाटत होतं. माझ्या ठिकाणी लहानपणापासूनच ही वृत्ती आहे. कधी कधी एकदम मनात येते की खरोखरच कोण आहे आपल्याला या जगात. अनेकदा मी रडलोय काही कारण नसावं आणि एकदम डोळे भरून यावे, हृदय सद्गदित व्हावं असे अनुभव मला आलेले आहेत. मी म्हणजे जणू एक बिंदू कोणा झाडाचे पान, क्षणात वाळून जाणार, पडून जाणार असे अगतिकत्वाचे विचार माझ्या मनात लहानपणापासून येत. लहानपणापासून सहानुभूती आणि प्रेम यांचा मी भुकेला होतो. जणू या 2 वस्तू मला मिळालेल्या नव्हत्या. शतजन्माचाच जणू मी उपाशी होतो. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकेल पण प्रेमाशिवाय कसा जगू शकेल. हे जीवन आहे. जे प्रेम स्थिर आहे, भरपूर आहे, ते जीवनाच्या वृक्षाला पोचते. वृक्षाच्या पानापानात, फांद्या फांद्यात, सर्व खोडात आमूलाग्र जसा जीवनरस भरलेला असतो तसं प्रेम पाहिजे. सोडा वॉटर

0: दोन महीने जाऊन राहतो, दोन महीने तेथील शुद्ध आणि स्वच्छ हवा ती हवा मला वर्षभर पुरते।
1: माझीही जणू तशीच स्थिती होती, दर 8 दिवसांनी घरी जावयाचे आणि घरची प्रेमाची हवा खाऊन यावयाचे। या हवेवर प्रेमहीन जगात 8 दिवस राहावयाचे आणि घरी जावयाचे। पण आज मला समजते की प्रेम घेण्यापेक्षाही प्रेम देण्यात परम आनंद आहे। अंकुर लहान असता प्रखर उन्हात वाळू दिला नाही, जळू दिला नाही, त्याला पाणी घातलं, सुकू दिलं नाही, तर तो अंकुर फुच होईल। बाळपणी प्रेम मिळालं नाही, ते लोक पुढे जीवनात कठोर होतात, त्यांनाही जगास प्रेम देता येत नाही। मनुष्य घेतो तेच देतो।

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ग्रामगीता चिंतन भाग 15। भगवान गौतम बुद्धांचे जीवनचरित्राचे अचूक सिद्धांत समोर ठेवून या भागाचे चिंतन करताना एक गोष्ट समोर येते, संत चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी। तेव्हा वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लोकवशीकरण पंचकातील प्रचार महिमा या विषयासंबंधाने भगवान बुद्धांचे पंचशिलाचे विशेष चिंतन केले आहे। चोरी करताना काही वाटत नाही, पण लपविण्यासाठी सगळं खोटच बोलावं लागते। त्या पैशाला वाम मार्ग लागतो, प्राणी हिंसा करून मांसाहार करतो, त्यात दारूशिवाय मजा वाटत नाही। बाटली म्हटलं की बुद्धी भ्रष्ट झाली, म्हणजे परस्त्रीचा हौशी तो होतो। तेव्हा वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, आला पैसा खर्च झाला, सिनेमे तमाशे पाहण्यात गेला, त्यातून उरला काही त्याला उत्तम मार्ग लागेना। दारू गांजा भांग अफीम काही पैसा सट्ट्यात जातो, काही विभागनीस लागतो व्यभिचारात, असं चित्र समाजात निर्माण होऊ नये यासाठी वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जे अभियान राबविले त्याचा परिणाम आजही त्यांनी स्वतः स्थापन केलेली संस्था अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे देशातील 25,000 शाखेचे लाखो लोक व्यसनमुक्त प्रामाणिकपणे सुंदरतेने जीवन जगत आहेत। काही या नावावर भगवी टोपीधारी भजन करणारे वेशणी दिसतात, ते या विचाराचे संस्काराचे श्रद्धावान नाही, त्यांच्याबद्दल विचार करण्याचे कारणही नाही, कारण ते दानव पक्षाचे मानव दिसतात, पण ते तेजस्वी सात्विक नसतात। तेव्हा सदाचारी सद्वर्तनी समाज हितासाठी सतत झटणारे त्यागपूर्ण वृत्तीचे प्रचारक भिक्कूंची मोठ्या संख्येने भगवान बुद्धांनी जगाच्या इतिहासात सर्वप्रथम निर्मिती केली। त्यासाठी भगवान बुद्धांचा फार मोठा त्याग आहे। राज्य वैभव राजमहल पत्नी आणि तानुल्या मुलाला सोडून ते वनात गेले, बोधी वृक्षाखाली बसून वर्षानुवर्षे साधना केली। जातक वनात असताना कितीतरी वर्षानंतर एका घरी भिक्षा घेत असत, लोक सन्मानाने त्यांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण द्यायचे। एकदा काशीचा नगरशेट म्हणाला, भगवान मी बाह्यदृष्टीने फार मोठा असूनही ज्ञानाने फार लहान आहो, अनुभवानी लहान आहो। तेव्हा माझ्यासारख्या तपत संसारी जीवाला असं वाटणं सहज आहे की आपल्यासारख्या अधिकारी सत्पुरुषांनी माझ्या दारात यावं, पावन होईल माझं जीवन आणि माझा संसार, आपण भिक्षेला याल? भगवान गौतम बुद्ध म्हणाले, ठीक आहे येऊ आम्ही। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी कमंडुल घेऊन भगवान गौतम बुद्ध त्या नगरशेठच्या घरी जातात, अंगणात बसले आहेत। नगरशेठनी त्यांचं स्वागत यथामती उरकलं आणि भिक्षेत देण्यासाठी जी केशर कस्तुरी मिश्रित खीर तयार केली होती ती घेऊन तो आला। विचारलं, भगवान कशात वाढू? बुद्ध बोलले, या कमंडलूत वाढा। तो जेव्हा वाढायला गेला तेव्हा तो कमंडलू आतून मातीने भरलेला असलेला त्याला दिसला। तो म्हणतोय, भगवान यात खीर वाढली तर ती खाण्याच्या उपयोगी येणार नाही, तो मातीने भरलाय। तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले, ठीक आहे माझं लक्ष नाही। उठले, कमंडलू घेतला, दोन चार पाण्याने स्वच्छ केला आणि पुन्हा ठेवला। नगरशेठने त्यात खीर वाढली आणि हातात कमंडलू घेऊन ते जायला लागले। काही अंतर गेल्यानंतर नगरशेठ म्हणतोय, भगवान आपण आलात अत्यंत आनंदनी समाधान वाटलं, परंतु तुमच्या वाणीतले आशीर्वादाचे चार शब्द जर आम्हाला ऐकायला मिळाले तर जीवन पावन झाल्याचं सिद्ध होईल। परत भगवान गौतम बुद्ध मागे आले आणि खाली बसले। नगरशेठला म्हणतात, तुला आता आशीर्वाद हवाय? हा भगवान। तेव्हा माझ्या एका लहानशा प्रश्नाचं उत्तर द्या नगरशेठ। प्रश्न विचारला, तुम्ही खीर

0: आणल्यानंतर पहिल्यांदा या कमंडलूत का वाढली नाही? तो म्हणतोय भगवान तो मातीने भरला होता. मग मी त्यासाठी काय केलं? तुम्ही दोन चार पाण्यानी धुतला आणि स्वच्छ करून पुन्हा ठेवला आणि गोष्ट खरी आहे. म्हणले हो. मगच तुम्ही त्यात खीर टाकली ना. जर मातीने भरलेल्या कमंडलूत तुम्ही खीर टाकली असती तर ती खाण्याच्या उपयोगा पडली नसती. असंच आहे नगरसेठ, आशीर्वाद जो सत्पुरुषांना द्यायचा असतो तो आशीर्वाद घेणाऱ्याच्या अंतकरणापर्यंत पोहोचत असते. आणि जसा हा कमंडलू मातीने भरलाय तसं त्याचं अंतकरण रूप कमंडलू काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार भांडण तंटे व्यसन मांसाहार हे सगळं जर भरलं असेल तर आशीर्वाद देऊनही काही उपयोग होणार नाही. आशीर्वाद देणं देणाऱ्याच्या हातात आहे पण घेणाऱ्याच्याही हातात तो असावा. म्हणून कमंडलू जसा स्वच्छ केला तसं तुमचं अंतकरण तुमचं मन तुम्हाला आध्यात्मिक साधनेद्वारा स्वच्छ करावं लागेल. मगच आशीर्वादाचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होईल, अन्यथा शक्य हो. भगवान गौतम बुद्ध बोलले की नगरसेठ जोपर्यंत पूर्व दिशेला लाली निर्माण होत नाही तोपर्यंत सूर्योदय होतच नसतो. वाढलेल्या किंवा पेटलेल्या झाडावर पाखरू कधीही बसत नसते. हिरव्या झाडावर किंवा ज्या झाडाचं फळ शाखेवर आलं असेल तिथं मात्र पाखरांचे थवेच्या थवे येतात, त्यांना कधी बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. तसं आशीर्वाद घेणाऱ्याचं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर त्याला आशीर्वाद मागण्याची गरज उरत नसते. आशीर्वाद देणारे सत्पुरुष त्याचा शोध घेत फिरत असतात. वंदनीय महाराज लिहितात, जनी कर्तव्य न करिता संत लाभ न देती आयता, त्यांच्या नुसत्या उपदेशाचा मंत्र घेता मोक्ष होतो म्हणू नये. आमचे आशीर्वादाचे लक्षण पोरांनी करावे मार्गदर्शन, त्या फळवावे कार्य करुण याशी आशीर्वाद बोलती. एकदा ते स्वतःच्या घरी भिक्षे करता गेले होते. त्यांची पत्नी म्हणाली, महाराज तुमच्या सारखाच दिसायला आहे हो आमच्या घरातले व्यक्ती, कितीतरी वर्ष झाले ते निघून गेले, जर कुठं मिळतील भेटतील तर त्यांना सांगा की तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा वाट पाहून राहिले आहे घरी, एकदा तरी त्यांच्या भेटीला जा. त्या माऊलीचं बोलणं ऐकून भगवान गौतम बुद्ध त्यांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले की तो मीच आहे. बुद्धांची पत्नी म्हणते की जोरानं बोलू नका, तुम्हाला पहिल्यांदाच मी ओळखलं की तुम्ही तेच आहात. परंतु तो समोर जो खेळून राहिला त्याला चुकून कळता कामा नये की तुम्ही त्याचे बाप आहात. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, का की तुम्ही आम्हाला आणि त्याला लहानपणी टाकून निघून गेले काय कमावलं? भगवान गौतम बुद्ध म्हणतात, बोधिसत्वाची मला प्राप्ती झाली, आत्मज्ञान प्राप्त झालं. हे सगळं करण्यासाठी घरदार आणि हे सगळं सोडावं लागते? भगवान गौतम म्हणतात, अजिबात नाही. मग तुम्ही का आम्हाला सोडून गेलात? हे सगळं प्राप्त झाल्यावरच कळलं सोडण्याची गरज नाही म्हणून गेलो. तरी बुद्धांची पत्नी म्हणते की तरी मी इथं स्थिर राहणार नाही, हे मी सगळं सहन केलं, परंतु दुसऱ्याची मुलगी सून म्हणून जेव्हा या घरात येईल ती कधीही ह्या गोष्टी सहन करणार नाही. हाच काळ पुढे भविष्यात राहील याची खात्री नाही, म्हणून मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही त्या राहुलचे बाप आहात हे त्याला कळता कामा नये. भगवान गौतम बुद्ध निमूटपणे आणि निघून गेले. असो, त्यांनी भिक्कूंना आज्ञा केली की जो व्यक्ती मिळेल त्याला सोबत घ्यावं व धम्म प्रचार करा. एका प्रचारकाला एक व्यक्ती भेटला. तो अगदी जंगलाच्या कडेला असलेलं ते गाव एका झाडाखाली बसलाय आणि तो प्रचारक भिक्कू म्हणतोय की बाबा तुम्ही भगवान गौतम बुद्धांचं नाव ऐकलं? तो म्हणतोय की नाही. काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, त्यांचा विचार खूप सुंदर आहे, समाजात त्याची जागृती होणं आवश्यक आहे, ते आपण केला पाहिजे. तो व्यक्ती म्हणतोय की तुला धंदे नाही आहे, तू जा तू कर, मला काही तशी घेणे देणे नाही, चल निघून जा इथून. तेव्हा तो भिक्खू प्रचारक परत आश्रमात आला आणि भगवान गौतम बुद्धांना म्हणाला की भगवान तुम्ही आज्ञा केली होती जो व्यक्ती मिळेल त्याला सोबत घ्या आणि प्रचाराला लागा. तेव्हा तो व्यक्ती असा असा बोललाय. भगवान गौतम बुद्धांनी विचारलं की तो कुठे बसला होता? म्हणे झाडाखाली. कशावर बसला होता? एक फाटकं पोतं होतं. दिसायला कसा होता? रोड होता. आवाज कसा होता? क्षीण होता. भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ठीक आहे, आता त्याच व्यक्तीकडे चला, दोन पोळ्या बांधून घे सोबत, बेसन आणि पोळी, कांदा आणि थंड पाणी घे सोबत. हे सगळं सोबत घेतलं आणि त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचले. भगवान गौतम बुद्ध समोर झाले, बाबा जेवण करा. त्यांनी जेवण केलं, पाणी प्या, थंड पाणी पिला. भगवान गौतम बुद्धांच्या सोबत पूर्वीचाच तो असलेला भिक्खू प्रचारक पाहला आणि आता ते बोलायला लागले, आता सांग मित्रा काय काम करावं लागते, आता सांग. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले की अरे, ज्या व्यक्तीला सोबत घ्यायचे आहे त्याची अवस्था पाहणं महत्वाचं आहे, तेव्हाच तो व्यवस्थेकडे जाईल. याच ठिकाणी हा भाग आपण समाप्त करूया उर्वरित चिंता।
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी, तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव।
3: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
4: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
5: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
6: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती, त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। सूर्यघर।
7: हाय, मी आरजे स्वरा, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.

कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे जळगाव.